तारे उलट जोन ना आवे आप पारस परम ध्यानी साच साचे पावे आनंद अनदिन हरख साचा दुख